नमस्कार मित्रांनो, तर रसिक हो, आज आपला विषय आहे वारली चित्रकला। वारली चित्रकलेबद्दल आज आपण माहिती घेत आहोत। यात आपण आतापर्यंत बघितलंय की वारली समाज कोण आहे, तो कुठे राहतो, त्यांचे निवासस्थान आपण बघितलंय। वारली या नावाची उत्पत्ती कुठून झालेली आहे, म्हणजेच ते उत्पन्न कुठून झालेलं आहे नाव, याचा इतिहास देखील बघितला। आता आपण वळूया पुढच्या टप्प्याकडे। वारली चित्रशैलीचे स्वरूप काय असते? तर मित्रांनो, ह्या चित्रामध्ये वर्तुळ, त्रिकोण, चौरस अशा भौमितिक आकृत्यांचा प्रामुख्याने वापर करतात। ही अत्यंत प्राथमिक भित्तीचित्रे, म्हणजेच भिंतीवर काढलेली चित्रे बरं का, अतिशय मूलभूत समजली जातात। ह्या चित्रांचा मध्यवर्ती भाग विशेष करून शिकार, मासेमारी आणि शेती उत्सव आणि नृत्ये, झाडे आणि प्राणी, देवी देवता, घर, धान्याचे कोठार, पशु पक्षी, विविध दैनंदिन कामे करणारी स्त्री पुरुष, बैलगाडी अशा दैनंदिन जीवनाशी संबंधित दृश्यांचा यात समावेश असतो। ही विधी चित्रे बहुधा झोपड्यांमध्येच आढळतात। भिंत तयार करण्यासाठी झाडाच्या फांद्या, माती आणि शेण यांचे मिश्रण वापरतात आणि त्यानंतर त्यावर गेरूने सारवतात। श्रोते हो, लाल गेरूने सारवलेल्या ह्या भिंती हीच वारली लोकांची चित्रांची पार्श्वभूमी असते बरं का। वारली चित्रकलेत फक्त पांढरा रंग वापरतात। यात प्रामुख्याने तांदुळाची पिठी आणि पाण्याचा वापर होतो आणि जे द्रावण तयार होते त्याला चिकटपणा येण्यासाठी त्यात झाडांवरील डिंक घालतात आणि कुंचला म्हणून दातांनी चावलेली बांबूची लवचिक काडी वापरतात। कुंचला हा शब्द कळला ना रसिक हो? कुंचला म्हणजे ब्रश। भित्ती चित्रे फक्त विवाह सोहळ्यासारख्या विशेष प्रसंगीच काढले जातात। आपले काही प्रश्न असल्यास आम्ही त्याची उत्तरं नक्की देऊ। तर आता आपण बघूया तारपा नृत्य, जे मध्यभागी काढले जाते। तारपा नृत्य हे खूप विशेष आणि विशिष्ट नृत्य आहे, त्याबद्दल आपण आता माहिती घेऊया।

आदिवासी जनजातीत हे पारंपारिक नृत्य करतात, ज्याला तारपा नृत्य असे म्हटले जाते। यात तारपा हे गारुडाच्या पुंगीसारखे असणारे वाद्य वाजवणारा वादक जेव्हा आपली लय बदलतो, त्यावेळी या नृत्याची लय देखील बदलते, असे या नृत्याचे स्वरूप आहे। दादरा आणि नगर हवेली प्रांतातील वारली आदिवासींमध्ये हे नृत्य विशेष प्रचलित आहे। तारपा हे वाद्य नारंदेव ह्या देवतेने वारली जनजातीला दिलेली आहे, अशी ह्या जनजातीत समजूत प्रचलित आहे। वाळलेल्या भोपळ्यापासून हे वाद्य तयार करतात। याचे सादरीकरण कसे केले जाते? तर ऐका मित्रांनो, भाद्रपद वैद्य द्वादशीच्या आसपास तांदुळाचे नवीन पीक हाती यायला लागल्यानंतर हे नृत्य सामान्यपणे केले जाते। या नृत्याचा शेतीशी व सुगीच्या आनंदाशी संबंध मानला जातो। सामान्यतः रात्रीच्या जेवणानंतर हे नृत्य केले जाते। ह्यामध्ये मध्यभागी तारपा वादक असून त्याच्या भोवती पुरुष वर्तुळात नाचतात। त्या वर्तुळाच्या बाहेर महिला एकमेकींच्या कमरेत हात घालून आणखी एक वर्तुळ तयार करतात आणि नाच करतात, असे ह्या तारपा नृत्याचे सादरीकरण असते। तर असे कहो, ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

तर नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे वारली चित्रकला. तर वारली चित्रकलेबद्दल आज आपण विस्ताराने माहिती घेत आहोत. ह्यात आतापर्यंत वारली समाज, त्यांचं निवासस्थान, वारली नाव हे इतिहासात, ह्या नावामागचा इतिहास काय आहे हे सर्व आपण जाणून घेतलेले आहे. तसेच आपण वारली चित्रशैलीचे स्वरूप काय असते आणि तारपा नृत्य कसे केले जाते, त्या नृत्यासाठी वापरण्यात येणारे ते साधन तारपा हे कसा तयार केलेला जातो ते सुद्धा आपण, तारपा वाद्याची सुद्धा माहिती आपण घेतलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण वळूया पुढच्या टप्प्याकडे, पुढच्या आणि शेवटच्या टप्प्याकडे, बरं का? कारण आता आपली माहिती पूर्ण झालेली आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे जगभरात प्रसिद्ध असलेल्या ह्या लोककलेला एवढं जगभर प्रसिद्ध कोणी केलेलं आहे. तर त्यामागचे नाव आहे जिव्या सोमा म्हशे, ह्या वारली चित्रकाराचे. ह्या चित्रकाराने सदर कला जगभरात पोचवली आहे. म्हशे यांना ह्या कलेसाठी भारत सरकारचा गौरव देखील प्राप्त झालेला आहे. त्यांच्याकडून ही कला शिकून अनेक नवनवीन वारली कलाकार आपल्या कलेचा हा उपयोग उदरभरणासाठी देखील करत आहेत. ह्यात ते प्रामुख्याने कपडे, पिशव्या, भिंती, फुलदाणी, घरे अशा विविध ठिकाणी वारली चित्रकला वापरत आहेत. वारली चित्रकला ही जगभरात काढली जाते. ह्या चित्रकलेचा प्रसार आणि प्रचार कुठे कुठे झालेला आहे आपल्या भारतात हे आपण आता बघूया. नवी दिल्ली येथील आनंदग्राम येथे वारली संस्कृतीचे संग्रहालय आहे. येथे वारली चित्रे आहेत. दुसरे, यशोधरा दालमिया यांच्या पुस्तकात ही चित्रकला वापरली गेलेली आहे. या चित्रांच्या प्रतिकृती आहेत. मूळ चित्रे असं म्हणतात की 2500 ते 3000 वर्षांपूर्वीची असावीत. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही वारली चित्रकलेबद्दलची माहिती? जरूर कळवा. आता आपण ऐकूया हे एक सदाबहार गीत. गीताचा उखडा आहे, नभ उतरू आलो अंग झिम्माड झालो.

आनंदाचे सुर पुण्याचा माद आपण ऐकतायत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुलुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद घ्या।

0: रीम
1: अहो ऐकलत
2: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका स्मृती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चारित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। आपणही, मी प्रकाश वसंत फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद, एक जीवन प्रवास। या प्रवासात आपण स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा परिचय करून घेत आहोत। मागच्या भागात त्यांचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, टाटांना च्या योजनेबद्दल त्यांनी केलेलं प्रतिपादन आणि युवक कसा असावा याबद्दल मी मांडलं होतं। आज सर्वसामान्याच्या भारतीयांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी स्वामीजींनी दाखवलेला मार्ग, ते म्हणतात आपण सर्वांनाच लौकिक विद्या शिकवल्या पाहिजेत, मोठमोठे आदर्श, असंख्य आदर्श आपल्याकडे झालेले आहेत विविध क्षेत्रात, विज्ञान असो, राजकारण असो, समाजकारण असो, धर्मकारण असो, अर्थकारण असो, अगदी डॉक्टर मनमोहन सिंग सुद्धा एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ, अब्दुल कलाम लग्नाला वेळ नाही मिळाला इतकं राष्ट्रकार्यात झोकून दिलेलं व्यक्तिमत्व, आणि जे तंत्रज्ञान आपल्याला अमेरिका वगैरे द्यायला तयार नाही ते तंत्रज्ञान आपण आपल्या स्वबळावर विकसित केलं। कालही पुण्याची एक बातमी दाखवली गेलेली होती संगणकाच्या क्षेत्रातली। म्हणजे असे आदर्श आपण डोळ्यासमोर आणले पाहिजे आणि त्या मुलांवर ते बिंबवले पाहिजे। यासाठी सामान्य जनात ते कसं पसरायचं यासाठी पूर्वजांची पद्धत अमला आणा, लौकिक शिक्षण धर्माच्या माध्यमातून द्या। मला सांगायला अभिमान वाटतो, 3-3.5 वर्षाच्या कालखंडात पिंपरी चिंचवड थेरगाव या परिसरात अनेक संतजनांची कीर्तन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगी ऐकण्याचा प्रसंग आला। त्यातूनही ते तुम्हाला काय देतात संदेश, तुमच्या जागृती घडवण्याचा संदेश देतात, तुम्ही व्यसनमुक्त व्हावं म्हणून संदेश देतात, तुम्ही समानतेने वागावं म्हणून संदेश देतात। तर पुण्यासारखी आणि पुणे परिसरासारखी देहू आळंदी वास्तव्य लाभलेली इतकी उत्तम भूमी कुठे नाही। कर्मवाद ही मानवाच्या मुक्तीची चिरंतन अंत नसलेली घोषणा आहे आणि याचं प्रतिपादन स्वामीजी म्हणतात, कर्माने जर आपल्याला हीन दशा प्राप्त होते तर मग त्या कर्मानेच आपली दशा म्हणजे स्थिती सुधारण्याचं सामर्थ्यही आपल्याजवळ आहे। मी यासाठी एकच उदाहरण देईल, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, म्हणजे त्या सावता माळ्याला आपल्या मळ्यातच सगळं पंढरपूर दिसतंय आणि सगळा मळाच त्याचा विठ्ठलमय आहे, म्हणजे तो आपलं कर्मच करीत होता। आणि दुसरं उदाहरण भक्त पुंडलिकाचं आहे, आई वडिलांची सेवा चालू आहे, साक्षात विठू माऊली आलेली आहे, तो जवळची वीट घेतो आणि त्या वीट फेकतो आणि सांगतो, माऊली मी आई वडिलांची सेवा करतोय, क्षणभर विटेवर उभा. आजही विठू माऊली कमरेवर हात ठेवून उभी आपण पाहतो. यातला वाचार्थ लक्षात घ्या, प्रत्येकाने आपलं कर्म करीत राहावं आणि कर्म योग्य असेल तर फल काय मिळेल हे जाऊ द्या, पण तुम्हाला शांतता निश्चित मिळेल. माझी योजना कार्यान्वित करण्यासाठी मला दोन संस्था सुरू करायच्या आहेत, एक कोलकात्यास दुसरी मद्रासला. संत असो वा पापी असो, ज्ञानी असो वा निरक्षर असो, मद्रास म्हणजे आजचं चेन्नई, ब्राह्मण असो वा चांडाल असो, प्रत्येकाच्या जीवनात वेदांतातील आदर्श आणणे हे त्या संस्थेचं उद्दिष्ट असेल. आत्मा अमर आहे, अनंत आहे आणि तो शक्तिमान आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. गुरुग्रहवास ही एक अजून त्यांची कल्पना, म्हणजे त्या संस्थेत गुरुग्रहवास असेल, म्हणजे शिक्षक व्यक्तिगत संबंध असेल गुरुशी. परीक्षा घेणाऱ्या संस्था म्हणजे शिक्षण नव्हे. खरे शिक्षण काय आहे, म्हणजे नुसते शब्द घोकणे नव्हे, सर्व मानसिक शक्तीचा विकास जे करतं ते खरं शिक्षण. आणि धर्म हा तर शिक्षणाचा गाभा आहे. भारत आणि भारतातील धर्म यावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, मग पहा सामर्थ्यशाली बना, आशावादी बना. भारतात जन्म झाल्याबद्दल लाज वाटू देऊ नका, उलट त्याबद्दल स्वतःचा अभिमान बाळगा की अशा अत्यंत महान संस्कृती असलेल्या भूमीत माझा जन्म झालाय. एक लक्षात ठेवा, भारताने इतर देशापासून थोडेफार घेण्यासारखे जरी असले तरी जगाला देण्यासारखे इतर कोणत्याही देशाहून भारताजवळ हजारो पट अधिक आहे याची खात्री बाळगा. भारतीय मूल्यांची सर्वत्रच वेगाने घसरण होत आहे. राष्ट्रभक्ती, सेवा, त्याग, चारित्र्यता, शुचिता याच्याकडे दुर्लक्ष आपण करत आहोत. म्हणूनच आपण सत्यनिष्ठा कालबाह्य झाली, पैसा पैसा पैसा यालाच आपण प्राधान्य देतोय. त्यासाठी कोणताही व कसलाही विधिनिषेध न ठेवता आपण आपली वाटचाल करतोय. या विधिनिषेध शून्यतेतूनच प्रतिष्ठा मानणे हीच धारणा दृढ होत आहे, हेच आपलं दुर्दैव आहे. खरं तर सदाचारी सर्व मूल्याची पाठशाळा असणारे खरंच निखळत चाललंय. अखेरची घरघर लागली आहे त्या घराला, नव्हे ते जवळजवळ नष्ट होत आले. वाणिज्य वृत्तीच्या हाती शिक्षण व्यवसाय नाही, शिक्षणाचा धंदा झालाय. म्हणूनच मठामठातील, आश्रमातील, देवालयातील गर्दी वाढतच आहे. त्याच्या पाठीशी खरं सांगायचं झालं तर भक्तीच्या पेक्षा भीतीच जास्त मनात आहे. म्हणून आपण देवाला साकडं घालतो. असुरक्षितता आहे, मानसिक अशांतता आहे. भक्ती उपासनेच्या साधनेऐवजी भक्ती उपासना ऐवजी ती साधनं त्याची बनतायत. म्हणून गंडा, दोरा, ताईत, अंगारा, दुपारा यांनाच महत्व यायला लागलंय. विशुद्ध प्रेमास माणूस पारखा झालेला आहे, कारण त्याची संवेदनशीलता श्रद्धा हरपलेली आहे. व्यक्तीपेक्षा वस्तू मोलाच्या ठरत आहेत. परिणामी आयुष्य सुखद, सुंदर, मनोहर न होता ते अस्वस्थ व उथळ बनत चाललंय. ईश्वरनिष्ठा ही सर्व धर्माची पायाभूत धारणा आहे, ती सर्वात प्रथम अंगी रुजवायला हवी. यासाठी स्वामीजींनी शिवरायाच्या कृतिशीलतेचा आदर्श समोर ठेवला. आपल्या आतील ईश्वर ओळखण्यासाठी प्रथम अन्य सर्वांच्या आतील ईश्वर ओळखा. आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच, आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच, हेच तर स्वामीजीच्या जीवनाचं ध्येयवाक्य होतं. त्यासाठीच तर स्वामीजींनी तुमच्या आमच्यात अंतरंगात संवाद साधला. भय, भ्रम, भोग, भंपकपणा याचा प्रसार केला. बुद्धिवादी रहा, अभ्यासी रहा. च्यवनप्राश प्याल्याने शरीर सुदृढ होणार नाही. हा सगळा जाहिरातींचा खेळ आहे. आपण स्वतः सुदृढ व्हायला पाहिजे, आपण स्वतः विचाराने सशक्त व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच माझ्या मनात वारंवार विचार येतात की आजही आपल्याला हा विषय का घ्यावासा वाटतो, की स्वामीजींचं स्मरण का. तर 39 वर्षाच्या आयुष्यात पहिली 18 वर्ष सोडली तर आर्थिक अनावस्था, वणवण, आप्तस्वकीयांनी फिरवलेली पाठ, इस्टेटीसाठी कराव्या लागलेल्या कोर्ट कचेऱ्या, प्रकृतीच्या लहान मोठ्या तक्रारी, जवळजवळ 39 प्रकारचे आजार, परदेश गमनात आलेले अडथळे, विरोधकांच्या कुटील कारवाया, अशा असंख्य अडचणींना, आपत्तींना संधी समजून त्यांना आव्हान मानून न खसता निर्धाराने त्या सर्वांशी सामना करून यशस्वी होऊन दैदिप्यमान यश मिळवले. म्हणूनही आजही 150 वर्षानंतर या महामानवाच्या महान कामगिरीची मुक्तकंठाने आपण महती गातो, तेव्हा आजही त्यांचे स्मरण आवश्यक आहे. त्यांचं दृष्टेपण कसं होतं बघा. जसं मी सावरकरांचं उदाहरण दिलं होतं मागे भागात, की 50 वर्ष कोर्टाने शिक्षा ठोठवल्यावर कोर्टाच्या पिंजऱ्यातच स्वातंत्र्यवीर सावरकर कडाडले. 50 वर्ष, तोपर्यंत तुमचं राज्य तरी टिकणार आहेत का इथे? आणि खरंच तसं झालं आणि 1947 भारत स्वतंत्र झाला. अशी असते महान माणसांची दूरदृष्टी. यांची सुद्धा दृष्टीपण काय बघा. जगात श्रमिकांचं राज्य येणार आणि कामगारांची शोषणातनं मुक्तता होणार हे भाकीत स्वामीजींनी केलं होतं. आणि रशियन राज्यक्रांती मी शिकवलेली आहे. रशियन राज्यक्रांतीचा मूलमंत्रच मुळी आहे कामगारांची, कामगारांच्या दास्यातनं मुक्तता करूया. आणि या महामंत्राचा घोष करत रशियातली झुलमी जहारशाही विरुद्धचा लढा रशियन क्रांतिकारकांनी यशस्वीरित्या घडवून आणला आणि कामगारांचं, कामगारांसाठीचं राज्य प्रस्थापित झालं. ही दूरदृष्टी स्वामीजींजवळ होती. स्वामीजी आपल्याला खूप जवळचे, आपल्यातले वाटतात. म्हणूनच त्यांचे वारंवार स्मरण करावे, त्यातून प्रेरणा घ्यावी, त्या प्रेरणेतून मरगळ झटकून टाकावी, नव्या जोमाने त्यांनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल करावी. त्यांना जे जे सांगायचे होते ते त्यांनी कोणाची भीडभाड न ठेवता सांगितले. ते सदैव आग्रहीरित्या म्हणत, धर्माच्या गोष्टी इथं सांगायच्या असतील तर सर्वप्रथम या देशातील लोकांच्या पोटपाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल, असं सांगणारा, आग्रह धरणारा एकमेव विवेकानंदच होय. धर्मांतर न करता कुठल्याही पंथाचा, संप्रदायाचा माणूस वेदांती होऊ शकतो, अशी वेदवाणी उच्चारणारा आगळा वेगळा विवेकानंदच निघाला. पूर्वीचे देव आता जुने झाले आहेत. आता आपल्याला नवा देव, नवा वेद, नवा धर्म आचरून त्याच्यातून भारत निर्माण करायचा आहे, हे धाडसपणाने प्रतिपादन करणारा विवेकानंद एकच निघाला. परकीयांच्या छळामुळे देशोधडीला लागलेल्या कोणत्याही जातीच्या, कोणत्याही धर्माच्या निरश्रितांच्या ना ज्या धर्माने आश्रय दिला त्या धर्मात मी जन्माला आलेलो आहे, असं अभिमानाने सांगणारा एकमेव विवेकानंदच निघाला. या खंडप्राय देशातील प्रचंड दारिद्र्य, अंधश्रद्धावाद, परंपरावाद यावर मात करणे हे अवघड आहे, पण अशक्य मात्र निश्चितच नाही, असा विश्वास स्वतःच्या उक्तीनेच नव्हे तर कृतीने देणारा पहिला आधुनिक तत्वज्ञ विवेकानंदच होय. कारण स्वतःच्या मोक्षाऐवजी संपूर्ण मानवजातीचा विकास, विकास, विकास हेच त्यांचं ध्येय होतं. पुन्हा एकदा जगाचं विश्वगुरुपद भारतानेच भूषवावं, नव्हे भारतच भूषवणार, हा स्वामी विवेकानंदांचा दृढ विश्वास होता. त्यासाठी समाजमन, त्यातूनच समाजशक्ती संघटित व जागृत करायची, या जवळकीच्या विविध कारणातून हे महान प्रेरणादायी व्यक्तिमत्व स्मरणीय आणि वारंवार वाटते. ते यासाठी युवकांसाठी ते आवाहन करतात तमोगुणाच्या त्यागाचं. असंख्य दुष्ट प्रवृत्तीची वाढ, अनावर बेबंद लालसा, सत्तेचा हव्यास, अंधश्रद्धा, मूर्ख भाबड्या खोळचट समजुती, शूद्र मनोवृत्ती, द्वेष, मत्सर, कलप्रियता इत्यादीचा उगम तमोगुणातून होतो. म्हणून या तमोगुणाचा त्याग करा आणि आपल्या साऱ्या प्राणशक्ती एकवटून भविष्यातील वैभवशाली, बलशाली, विज्ञानशाली भारताच्या निर्मितीची साध विश्वासाने तरुणाईला घालणारा आणि त्यासाठी सर्वस्वाने प्रतिज्ञाबद्ध होण्याची प्रेरणा धरणारा एकमेव अद्वितीय महामानव म्हणजे स्वामी विवेकानंद होत. असं तरुणाईला आवाहन करणारा, तरुणाईला सद्यस्थितीचं दर्शन घडवणारा, तरुणाईला आपलं उद्दिष्ट काय हे स्पष्ट सांगणारा युवा प्रेमी स्वामी विवेकानंद आपण पाहत आहोत. आणि म्हणूनच भारत सरकारने त्यांच्या जन्मदिनी युवक दिन सर्व भारतात साजरा होतो. त्याच्यापासून आपण प्रेरणा घेऊया, त्याच्यापासून आपण एक संकल्प करूया की खरोखर आम्ही सर्व तरुण नव्हे तर बालापासून थोरापर्यंत सर्वच गौरवशाली भारताच्या निर्मितीसाठी सिद्ध होऊया, तयार होऊया. हीच खऱ्या अर्थाने त्यांना गौरवांकित शब्दांजली ठरेल याबद्दल मला मुळीच शंका नाही. आपण माझं रोज ऐकत आहात, काही चुकत असेल तर सांभाळून घ्या. कुणाच्याही वर टीका करण्याचा माझा अधिकार नाही, माझी पात्रता देखील नाही. विवेकानंदांना जे जे अभिप्रेत होतं, त्यांना ज्या ज्या समस्यांना तोंड द्यावा लागल्या, त्या समस्या त्यांनी अडचणी न मानता त्याच्यातून त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने वाट काढली हे आपण आजपर्यंत पाहिले आलेलो आहोत. आणि नुसत्या स्वामीजींच्या वाङ्मयाच्या वाचनाने काय काय परिणाम होतात हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आणि त्याच वेळेला स्वामीजींचं स्मरण का हे पुन्हा एकदा पाहणार आहोत. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. नमस्कार.

0: मित्रांशिवाय आयुष्यापूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
4: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: हम जब कहते हैं ना क्षमा करना तो बहुत डिफिकल्ट है, नहीं कर सकते हम, उनकी गलती इतनी बड़ी थी, और अगर हम क्षमा कर देंगे तो वो रियलाइज कैसे करेंगे, और अगर वो रियलाइज नहीं करेंगे वो उसी गलती को दोबारा करेंगे। ये सब चीजें सोचकर हम उस बात को, उस घाव को, उस दर्द को पकड़ते रहते हैं। जितना हम किसी भी घाव को पकड़ के रखेंगे और हम कहेंगे मैं इसको ठीक नहीं करने वाला हूं, सपोज पांव पे चोट लगे, दीक्षित जी ने हथौड़ा लिया, जोर से मारा, चोट लग गई, फिजिकल घाव लग गया, और मैंने कहा इस घाव को मैं जीवन भर भरने नहीं दूंगे, ये कहा, तो फिर उस घाव के पांव को लेकर चलते गए जीवन में। कई और लोग मिलेंगे जो हथौड़ा मारेंगे, मिलेंगे या नहीं मिलेंगे? मिलेंगे। जितना घाव को नहीं भरेंगे तो अगला वाला हथौड़ा, अगली वाली चोट और जोर से लगेगी, जितनी और जोर से लगेगी दर्द और जोर से होगा। हम कहेंगे इस बात को भी मैं नहीं भूलूंगा, अगली बार कोई मारेगा तो क्या होगा, और जोर से लगेगी। तो घाव को रहने दे या भरते जाएं? घाव को रहने देना चाहिए या भरना चाहिए? भरना चाहिए, ऑब्वियस है। हर चीज फिजिकल तो ऑब्वियस होती है और हर चीज इमोशनल इम्पॉसिबल होती है। फिजिकल चीज को भरना है ऑब्वियस है। आप शाम को चाय पी रहे हैं, चाय पीते पीते सोफे पर आप बैठे हैं, सोफे पे चाय गिर गई, तुरंत क्या करेंगे? तुरंत क्या करेंगे? चाय गिर गई चाय पीते पीते, अभी कप में चाय है, लेकिन तुरंत क्या करेंगे? उठकर साफ करेंगे। ये ऑब्वियस है, ये बात ऑब्वियस है, नेचुरल है। क्यों तुरंत उसी टाइम बैठ उठकर साफ करना है? कल सुबह भी तो साफ कर सकते हैं। इसका मतलब अगर सोफे पे कुछ गिरा उसी टाइम साफ करना है, अगर उसी टाइम साफ नहीं किया तो क्या हो जाएगा? दाग लग जाएगा। और यहां कुछ गिरा, यहां कुछ गिरा, कोई आया कुछ कह दिया, दूसरा कोई आया कुछ और कह दिया, तीसरा कोई मिला उसने और कुछ कह दिया, चीजें गिरती गई गिरती गई गिरती गई, लास्ट कब साफ किया? और धीरे धीरे धीरे इतने दाग पड़ते गए, इतने दाग पड़ते गए कि क्या हो गया, कि ओरिजिनल कलर ही भूल गया।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर कसे आहात श्रोते हो, आणि दरवेळी शो सुरू करताना मी आपल्याला हा प्रश्न विचारला आणि आपण निश्चितपणे सुखरूप असाल अशी मी कामना करत असतो, तर आज असा विचार केला की हाच शब्द देऊया की कसा आहेस किंवा कशी आहेस। खूप वेळा आपण पाहतो की आपले जे जीवलग असतात त्यांच्याशी संवाद जेव्हा आपला बंद होतो, मतभेद होतात, किंवा जे आपले स्वकीय असतात, आपतेष्ट असतात, जीवलग असतात, ते आपल्यापासून दूर असतात, त्यावेळी आपल्यात आणि त्यांच्यामध्ये जो संभाषण असतं ते कमी होत जातं। त्यामुळे आपण एकमेकांना ख्याली खुशाली विचारणं हे खूप गरजेचं असतं, आणि त्या अनुषंगाने कसा आहेस किंवा कशी आहे एवढं जरी विचारलं तरी समोरच्या माणसाला आधार वाटतो। आणि नाहीतर आपल्या सर्वांना माहीत आहे की नात्यांमध्ये हल्ली खूप मनमुटाव होत आहेत, दुरावे निर्माण होत आहेत, छोट्या छोट्या गोष्टीवरून जे आहे ते मतभेद होत आहेत, आणि या मतभेदाची शेवटची जी स्टेज आहे ती म्हणजे नाती तुटणं, यामध्ये ते बदलतं। आणि या सर्व गोष्टींना विचारात घेऊन आपण आज शोचा जो शब्द होता तो दिलेला होता की कसा आहेस किंवा कशी आहे, आणि या अनुषंगाने आपल्याला खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत, आणि त्या रचनांमधील जेवढ्या शक्य होतील तेवढ्या रचना आपण आजच्या शोमध्ये घेणार आहोत, उर्वरित रचना पुढच्या शोमध्ये म्हणजे पुढच्या रविवारी घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेला। सीमा खान शेख मॅडम यांनी वरळी मुंबई येथून लिहिलंय, सीमा खान शेख मॅडम लिहित आहेत वरळी मुंबई येथून, कशी आहेस? या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की ऊन पावसाच्या खेळातले आयुष्य उगवणारा दिवस घेऊन येतो. ऊन पावसाच्या खेळातले आयुष्य उगवणारा दिवस घेऊन येतो. रोज नवीन आशा अपेक्षा इंद्रधनुच्या रंगात ही दडलेली असते सीमारेषा. रोज नवीन आशा अपेक्षा इंद्रधनुच्या रंगात ही दडलेली असते सीमारेषा. या तारेवरच्या कसरतीत कधीच गवसत नाही मनातील निराशा. या तारेवरच्या कसरतीत कधीच गवसत नाही मनातली निराशा. आणि राहूनच जाते अपसुक पुसायचे तुला, कशी आहेस? आणि राहूनच जाते अपसुक पुसायचे तुला, कशी आहेस, कशी आहेस? वाह वाह. तर ऊन पावसाच्या खेळासारखं आयुष्य. दिवस येतो दिवस जातो, रोज नव्या आशा अपेक्षा घेऊन येतो. आणि जीवनाच्या तारेवरच्या कसरतीमध्ये तुला विचारायचं राहून गेले की कशी आहेस. खूप अप्रतिम गहिरं असं शब्दांकन या मॅडमच्या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया. जी सुंदर अशी रचना आपल्याला पाठवलेली आहे जयश्री अर्जुन मुंडे यांनी. मॅडम लिहित आहेत अंबाजोगाईतून. चौथ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलंय कशी आहेस या शीर्षकाखाली की कशी आहेस ग सखी विचारायचं राहून गेले. कशी आहेस ग सखी विचारायचे राहून गेले. आठवणींना ग तुझ्या हृदयात मी साठवले. वाह. आठवणींना ग तुझ्या हृदयात मी साठवले. कातर वेळी सांज वेळी वाटे मला उदास खिन्न. कातर वेळी सांज वेळी वाटे मला उदास खिन्न. तुझ्या सवे तुझ्या विना असे जग छिन्न विछिन्न. असे जग छिन्न विछिन्न. तुझ्या सवे तुझ्या विना असे जग छिन्न विछिन्न. तर कशी आहेस याची सखीला विचारणा करताना कातर वेळी सांज वेळी वाटे मला उदास खिन्न. तर सांज वेळी खिन्न वाटणार मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला आहे श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये रोहिणी अग्निहोत्री मॅडम यांनी स्वप्निल काळ्या या नावाने पुणे येथून लिहिलंय. रोहिणी अग्निहोत्री मॅडम लिहित आहेत स्वप्निल काळ्या या नावाने पुणे येथून की कसा आहेस तू मज लवकर सांगणारे. कसा आहेस तू मज लवकर सांगणारे. तुझ्या विना शून्यवत भासे जग हे सारे. तुझ्या विना शून्यवत भासे जग हे सारे. जगू कशी मी तुझविन मज सांगणारे. जगू कशी मी तुझविन मज सांगणारे. नसता तू पाहू

तू कसा आहेस मला लवकर सांग, आणि तुझ्या विना हे जग शून्यवत भासतंय. खूप अप्रतिम गहिरा असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये कसा आहेस या शीर्षकाखाली प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून. प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून लिहिलंय की कसा आहेस बाळा तू, कसा आहेस बाळा तू, म्हणजे तू ठीक तर आहेस ना बाळा, म्हणजे तू ठीक तर आहेस ना बाळा. तुझ्या खुशीत आहे माझी खुशी, तुझ्या खुशीत आहे माझी खुशी, हे जाण तू पहिलं शोन्या. कसा आहेस बाळा तू, म्हणजे तू ठीक तर आहेस ना बाळा, तुझ्या खुशीत आहे माझी खुशी, हे जाण तू पहिलं शोन्या. तुझ्या खुशीत आहे माझी खुशी, हे जाण तू पहिलं शोन्या. जिथे जाते तूची तू दिसतो, जिथे जाते तूची तू दिसतो, कणा कणात क्षणा क्षणात तूची तू. मी प्रेमात पडली तुझ्या राजा, मी प्रेमात पडली तुझ्या राजा, दैवत्व अन स्वर्ग वाटते भासल्या, दैवत्व अन स्वर्ग वाटते भासल्या. तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम यांनी अंबाजोगाई बीड येथून लिहिलंय की ती आपल्या लेकरासाठी दिवसभर राबते व धावते, ती आपल्या लेकरासाठी दिवसभर राबते व धावते, किती जण हो आपण तिला तू कशी आहेस हे विचारते, किती जण हो आपण तिला तू कशी आहेस हे विचारते, बघा विचारून कधी तिला कशी आहेस ग तू आई, बघा विचारून कधी तिला कशी आहेस ग तू आई, आनंदून जाईल ती पुन्हा मागे धावेल ती घाई घाई, आनंदून जाईल ती पुन्हा मागे धावेल ती घाई घाई. तर आईला सुद्धा तू कशी आहेस म्हणून विचारणं हे खूप गरजेचं असतं, असा खूप सुंदर आणि सकारात्मक संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सौ कविता पाचंगरे मॅडम लिहित आहेत शिरूर जिल्हा पुणे येथून. सौ कविता पाचंगरे मॅडम यांनी शिरूर जिल्हा पुणे येथून लिहिलंय की पायी तुडविली वाट आणि वळणाचा तो घाट, पायी तुडविली वाट आणि वळणाचा तो घाट, चरणाखाली तुझ्या देवा पाहण्या विटेचा तो पाट, चरणाखाली तुझ्या देवा पाहण्या विटेचा तो पाट, नको विचारू कसा आहेस, नको विचारू कसा आहेस, वेदना मनाच्या तू जाण, वाह वेदना मनाच्या तू जाण, जगी संस्काराचा अभाव बदल कलियुगाचं पान, जगी संस्काराचा अभाव बदल कलियुगाचं पान, वाह. तर पायी तुडवलेली वाट आणि वळणाचा घाट, चरणाखाली तुझ्या देवा पाहण्या विटेचा तो पाट, आणि तू विचारू नकोस की कसा आहे, कारण मनातल्या वेदना तू जाण, अशी अळवणी करणारी अप्रतिम अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये मेहमूदा शेख मॅडम यांनी गुलपरी या नावाने श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून लिहिलंय. मेहमूदा शेख मॅडम लिहित आहेत गुलपरी या नावाने श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून. तुझ्या वाचून या शीर्षकाखाली की जरी तू तोडले नाते मलाही दूर केलेस पण, जरी तू तोडले नाते मलाही दूर केलेस पण, तुझ्या वाचून माझे हे कुठे रमणार नाही मन, वाह. तुझ्या वाचून माझे हे कुठे रमणार नाही मन, तुझ्या या काळजी पोटी सदा पुढ्यात दिसतो तू, तुझ्या या काळजी पोटी सदा पुढ्यात दिसतो तू, तुझ्या या काळजी पोटी सदा पुढ्यात दिसतो तू, मला ना हक्क उरला पण कसा आहे सखया तू, वाह. तुझ्या या काळजी पोटी सदा पुढ्यात दिसतो तू, मला ना हक्क उरला पण कसा आहे सखया तू, पण कसा आहे सखया तू, वाह. तू जरी नातं तोडलं, तू जरी मला दूर केलं, तरी सुद्धा माझं मन तुझ्या वाचून करमत नाही, आणि तुझ्या काळजीपोटी कायम तू सामोरा दिसतोस. मला आता हक्क तर नाहीये पण तरीही विचारते की कसा आहेस तू. तर खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले. अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम लिहित आहेत नाशिक येथून आठवण शीर्षकाखाली की रोज आठवण येईल असं काही नाही, हृदयात आणि मनात मात्र असशील.

नेहमीच रोज आठवण येईल असं काही नाही, हृदयात आणि मनात मात्र असशील नेहमीच। आयुष्य पुढे जातं आणि वाढतो भावनांचा गुंता, आयुष्य पुढे जातं आणि वाढतो भावनांचा गुंता। संकटाच्या वेळी एकमेकांना सावरायचं, मनातल्या क्रोधाला वेळीच आवरायचं। संकटाच्या वेळी एकमेकांना सावरायचं, मनातल्या क्रोधाला वेळीच आवरायचं। सरतात दिवस आणि सरतात वर्ष, सरतात दिवस आणि सरतात वर्ष, तुझ्या प्रगतीतच आहे माझा हर्ष। वा, तुझ्या प्रगतीतच आहे माझा हर्ष। आयुष्याच्या या वळणावर विचारते तू कशी आहेस, आयुष्याच्या या वळणावर विचारते तू कशी आहेस। ही एक सुंदर सुखद आठवण। आणि जेव्हा आपण इतरांचं नेहमी भलं चिंतत असतो, जेव्हा आपण इतरांचं चांगलं व्हावं असं मनामध्ये कायम विचार करत असतो, तेव्हा अशा प्रकारच्या सुंदर अशा ओळी ज्या आहेत त्या सुचतात नाही का? की संकटाच्या वेळी एकमेकांना सावरायचं, मनातल्या क्रोधाला वेळीच आवरायचं। सरतात दिवस आणि सरतात वर्ष, तुझ्या प्रगतीतच आहे माझा हर्ष। तर कुणाच्याही प्रगतीमध्ये हर्ष बघायला जेव्हा आपण शिकतो, कोणाच्या तरी प्रगतीमुळे आपल्याला जेव्हा आनंद होईल, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण वैचारिक परिपक्व होऊ असं मला वाटतं। खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा। या कविता व चारोळ यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत आनंदी राहा, आनंद लुटा। भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर।

0: नमस्कार, मी मोनाली सावगत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशिया बाटो.
1: श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय की दुःख होते पण, या शीर्षकाखाली की आभाळ भरून आले पण ओतलेच नाही. आभाळ भरून आले पण ओतलेच नाही, ढगांचे लोट दाटले फाट फुटले नाही. ढगांचे लोट दाटले फाट फुटलं नाही, कुणास ठाव काय झाले मज कळलेच नाही. कसा आहेस प्रश्न केला मी रुसलेच नाही. कुणास ठाव काय झाले मज कळलेच नाही. कसा आहेस प्रश्न केला मी रुसलेच नाही. मी रुसलेच नाही. खरंच खूप अप्रतिम सुंदर गहिरं असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं की आभाळ भरून आले पण ओतलेच नाही. जसं की मन भरून येतं, दुःख मनामध्ये दाटतं पण व्यक्त करता येत नाही. ते का व्यक्त करता आलं नाही हेही कळत नाही. प्रश्न कोणीतरी करतं की कसा आहेस पण आपल्याला रुसता सुद्धा येत नाही. खूप अप्रतिम सुंदर अशी ती रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ उर्मिला उदय परुळकर मॅडम लिहित आहेत न्यूझीलंड येथून. सौ उर्मिला उदय परुळकर मॅडम यांनी न्यूझीलंड येथून लिहिलंय की कसा आहेस तू मी नाही विचारणार. कसा आहेस तू मी नाही विचारणार, तुला न विचारताच मला ते समजणार. वा, कसा आहेस तू मी नाही विचारणार, तुला न विचारताच मला ते समजणार. तुझ्या आठवणी मला बैचेन करणार. तुझ्या आठवणी मला बैचेन करणार. कसा असणार तू हळूच मला सांगणार. कसा असणार तू हळूच मला सांगणार. तर जे नातं दृढ असतं त्या नात्यामध्ये एकमेकांना कसा आहेस असं विचारण्याची सुद्धा गरज पडत नाही. या अनुषंगानाची ही अप्रतिम अशी रचना होती की जेव्हा तुझ्या आठवणी मला बैचेन करतील तेव्हा तू ठीक नाहीस हे ती बैचेनी सांगून जाईल. आणि तू कसा आहेस हे मी विचारणार नाही, कारण ते न विचारताच मला समजेल. खूप अप्रतिम सुंदर अबोल भाव व्यक्त करणारी मॅडमची ही रचना होती. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये जयसेन कोथरे सरांनी लिहिले संगम तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथून. जयसेन कोथरे सर लिहित आहेत संगम तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथून. कशी आहेस या शीर्षकाखाली पुन्हा अबोला प्रिये तुझा मनाला माझ्या देतो त्रास. पुन्हा अबोला प्रिये तुझा मनाला माझ्या देतो त्रास. सगळीकडे आता मला होतोय तुझाच गभास. वा, सगळीकडे आता मला होतोय तुझाच गभास. नाही मागणे माझे काही फक्त तू आनंदात राहा. नाही मागणे माझे काही फक्त तू आनंदात राहा. कधी आठवण आली जरी कशी आहेस कळवत जा. कधी आठवण आली जरी कशी आहेस कळवत जा. कशी आहेस कळवत जा. वा, तर तुझ्या अबोल्यानं मला त्रास होतो. सगळीकडं तुझा भास होतोय आणि माझं जास्त काही मागणं नाही, एवढंच आहे की तू आनंदात राहा. आणि कधी वाटलं तर कळवत जा की तू ठीक आहे, कारण तुझं ठीक असणं हे सुद्धा माझ्यासाठी एक खूप अनमोल असं आहे. तू ठीक राहावं, तू आनंदी राहावं अशी केवळ मी कामना करत नाही, तर माझ्या मनातले ते भाव आहेत. या अनुषंगाने भाव व्यक्त करणारी सरांची ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ मेहता अस्मिता मॅडम यांनी कात्रज पुणे येथून लिहिलंय. सौ मेहता अस्मिता मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून. कशी आहेस या शीर्षकाखाली की कशी आहेस सखे विचारू मी कसा. कशी आहेस सखे विचारू मी कसा. आहे का आता तुझा माझ्यावर भरोसा. आहे का आता तुझा माझ्यावर भरोसा. नात्यात आलेली तेढ जाणीवपूर्वक नव्हती केली. नात्यात आलेली तेढ जाणीवपूर्वक नव्हती केली. नकळत हातून माझ्या चूक होऊन गेली. नकळत हातून माझ्या चूक होऊन गेली. चूक होऊन गेली. आणि कशी आहेस सखे हे मी कसे विचारू, कारण तुझा माझ्यावर भरोसा राहिलेला नाही. मी चांगल्या भावनेनं जरी बोललो तरी सुद्धा तू विश्वास ठेवणार नाही, कारण नात्यामध्ये तेवढी तेढ आलेली आहे. आणि असंच होतं की समज आणि गैरसमजाच्या चौकटीमध्ये जेव्हा नातं बांधलं जातं तेव्हा कुणाचाच कुणावर भरोसा राहत नाही. आपण सहज बोललेला शब्द उलट्या अर्थाने घेतला जातो. पदोपदी पावलो पावली टोमणे मारून बोलले जात नाही का. आणि जे एकमेकांचे संवाद आहेत, जे एकमेकांचे वाद झालेले आहेत, त्या वादातल्या प्रत्येक शब्दाला उगाळलं जातं. जे आपण बोललो ते विसरलं जातं, जो समोरचा बोललेला आहे ते मात्र लक्षात ठेवलं जातं आणि त्यावरून वारंवार बोललं जातं. त्यामुळं कसे आहेस सखे, विचारू मी कसा, आता आहे का आता तुझा माझ्यावर भरोसा, असा प्रश्न विचारणारी आणि सरांची अप्रतिम शब्दांकन असलेली ही रचना होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सचिन अरमरे सरांनी लिहिलंय चिपळूण रत्नागिरी येथून. सचिन अरमरे सर लिहित आहेत चिपळूण रत्नागिरी येथून कसा आहेस या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की तुटलेल्या हृदयाला काय विचारतेस कसा आहेस. तुटलेल्या हृदयाला काय विचारतेस कसा आहेस. विरहात असूनही जगण्याचा प्रयास करत आहे. विरहात असूनही जगण्याचा प्रयास करत आहे. आठवणीत तर फक्त तुझाच भास आहे. स्वप्नांना काय सांगू, रात्र किती उदास आहे. स्वप्नांना काय सांगू, रात्र किती उदास आहे. छिन्न छिन्न केलंस त्या प्रत्येक स्वप्नांना. हात सोडवताना विचार नाही का शिवला तुझ्या मनाला. छिन्न छिन्न केलं त्या प्रत्येक स्वप्नांना. हात सोडवताना विचार नाही का शिवला तुझ्या मनाला. सर शेवटी असं लिहितायत की आता विचारतेस कसा आहेस. आता विचारतेस कसा आहेस. पाण्याविन कोणी विचारतो का माशाला तू जिवंत आहेस. पाण्याविना विचारतो का माशाला तू जिवंत आहेस. पाण्याविना कोणी विचारतो का माशाला तू जिवंत आहेस. वाह वाह. तर खरंच की तुटलेल्या हृदयाला काय विचारतेस कसा आहेस. विरहात असून ही जगण्याचा प्रयास करत आहे. तर जेव्हा नाती दुरावतात, जेव्हा मन तुटतात, जेव्हा एकमेकांच्या विरहामध्ये रात्रीच्या रात्री जागतात आणि समोरून त्या प्रसंगामध्ये जेव्हा कोणी विचारतं की कसा आहेस, तेव्हा मनामध्ये आलेले उत्कट असे भाव सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये भाऊक मनाचा कवी या नावाने सर लिहितात सूरज अनुभवणे सरांनी सिंधुदुर्ग कोकण काशी येथून लिहिलं. भाऊक मनाचा कवी या नावाने सूरज अनुभवणे सर लिहित आहेत सिंधुदुर्ग कोकण काशी येथून. कशी आहेस सखे या शीर्षकाखाली की ग आजही आठवण येती तुझी विरह संपेना फोन काही येईन. ग आजही आठवण येती तुझी विरह संपेना फोन काही येईना. चहूबाजूस पडला अंधार, चहूबाजूस पडला अंधार. आता तरी येते का तुला माझी आठवण. आता तरी येते का तुला माझी आठवण. आता तरी येते का तुला माझी आठवण. वाह वाह. तर कशी आहेस सखे या शीर्षकाखाली की तुझी आठवण आजही येते, विरह संपत नाही आणि तुझ्या फोनची वाट बघतोय. त्या अनुषंगानं खूप अप्रतिम सुंदर भाव सरांच्या या रचनेमध्ये होते श्रोते.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: परिस्थिति शब्द में ही सारा मीनिंग है। परिस्थिति किसी और की स्थिति, वो परिस्थिति है, किसी और की स्थिति है, और ये स्वस्थिति है, ये मेरी स्थिति है। आज हम अनअवेयर, क्योंकि सबने कहा, हमने भी मान लिया, सबने कहा जैसी परिस्थिति वैसी स्वस्थिति, और परमात्मा ने आकर सिखाया वो परिस्थिति और ये स्वस्थिति किसकी चॉइस है। टोटली ये टोटली मेरी चॉइस है, और एक बार वो करना शुरू करेंगे तो धीरे धीरे अगली स्टेज आ जाती है कि जैसे स्वस्थिति वैसी परिस्थिति।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: श्रोते हो आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया। सांग साजनी कशी आहेस या शीर्षकाखाली श्री किशोर कुमार मलेवार सरांनी मुक्काम बैवाडा जिल्हा गोंदिया येथून लिहिलंय। श्री किशोर कुमार मलेवार सर लिहितायत बैवाडा जिल्हा गोंदिया येथून सांग साजनी कशी आहेस या शीर्षकाखाली की पटले होतच माझे शिक्षण, पटलं होतेच माझे शिक्षणच म्हणून झाली तुझी माझी बात, पटलं होतेच माझे शिक्षणच म्हणूनच झाली तुझी माझी बात। जन्मले होत तुझं माझं लग्न, जन्मले होत तुझं माझं लग्न, गावात बंडी भरून आणली वरात, उन्हाळ्यात लग्न लागलं मांडवात, उन्हाळ्यात लग्न लागलं मांडवात, तुला सारं करताना आम्ही दोघे खाल्ले दही भात, तुला सारं करताना आम्ही दोघे खाल्ले दही भात, मुलांचे भविष्यासाठी नोकरी दूर करा लागे, मुलांचे भविष्यासाठी नोकरी दूर करा लागे, सांग सजनी कशी आहेस होत नाही तुझी लवकर बात, सांग सजनी कशी आहेस होत नाही तुझी लवकर बात, तुझी लवकर बात। तर मुलांच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी त्यांच्या भविष्यासाठी दूर राहावं लागत असल्यामुळे तुझी माझी बात होत नाही, तर तू कशी आहेस हे सांगशील का। अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रवीण अभ्यंकर सर लिहितात विहगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथून। प्रवीण अभ्यंकर सरांनी विहगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथून पालघर येथून लिहिलंय। सर लिहितायत की कल्पनेचा पाऊस पडत आणि विचारांच्या आठवणीत मी झुरत असताना सख्या तू तिथे आणि मी इथे आहे, कल्पनेचा पाऊस पडत आणि विचारांच्या आठवणीत मी झुरत असताना सख्या तू तिथे आणि मी इथे आहे, सांग ना वेड्या तू कसा आहेस, तू सोबत असताना हिमवर्षाचा आनंद होतो, मी तुझा मी माझा नव्हतो, सखे तूच सांग तू कशी आहेस, सख्या भानावर आलेल्या रचनांचे वेळ तुझ्या मितीच्या कोडव्या आठवणीत आहे, तुझ्या सारखा मीही सखे गेल्या त्या भूतकाळात विसावत आहे, तुझ्याच सारखा मीही सखे त्या भूतकाळात विसावत आहे, कल्पनेचा पाऊस पडत असताना। तर अप्रतिम सुंदर अशी ही सुद्धा रचना होती श्रोते हो। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिलंय। सचिन कमल गणपतराव मुळे सर लिहितायत परभणी येथून कशी आहेस तू विचार येतो मनी, कशी आहेस तू विचार येतो मनी, सदा सर्वदा आहे आठवण स्पंदनी, सदा सर्वदा आहे आठवण स्पंदनी, तू माझ्यापासून असशील तू जरी दूर, माझ्यापासून असशील तू जरी विराजतेस माझ्या सदैव तू मनमंदिरी, विराजतेस माझ्या सदैव तू मनमंदिरी, तर तू कशी आहेस हा कायम मनामध्ये विचार येतो, आठवण स्पंदनामध्ये येते, तू दूर आहेस माझ्यापासून पण माझ्या मनमंदिरी सदैव तू विराजलेली असते, असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये काव्यरसिका या नावाने सौरसिका नंद शाळीग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून। काव्यरसिका या नावाने सौ रसिकानंद शाळीग्राम मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। शीर्षक रसिकानंद या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की माझेच प्रतिबिंब मी पाहिले आरशात, मी मला भेटले आज नव्या रूपात, माझेच प्रतिबिंब मी पाहिले आरशात, मी मला भेटले आज नव्या रूपात, कशी आहेस रसिका प्रश्न स्वतःला विचारला, कशी आहेस रसिका प्रश्न स्वतःला विचारला, आनंदात आहे मी उत्तर मिळाले मजला, कशी आहेस रसिका प्रश्न स्वतःला विचारला, आनंदात आहे मी उत्तर मिळाले मला, आनंदात आहे मी उत्तर मिळाले मला। वाह, तर स्वतःच स्वतःला विचारलेला प्रश्न, स्वतःच स्वतःला स्वतःचं प्रतिबिंब आरशात पाहिलं आणि मी आनंदात आहे असं उत्तर मिळालं, आणि खरंच ते आपण आनंदात राहिलं पाहिजे. आपण स्वतःला प्रश्न विचारलं पाहिजे, आपण स्वतःला निहाळलं पाहिजे आणि आपण आनंदात असेल तरच आपलं जीवन हे सुखर होऊन जातं, नाही का? खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रतिभा गौपाले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की कशी आहेस तू असं ना कधी केलास विचारपूस, कशी आहेस तू असं ना कधी केलास विचारपूस, गेल्यावर मी तुला आता का लागली मनी धाकधूक, गेल्यावर मी तुला आता का लागली मनी धाकधूक, असलं हयात जीवलग तर जरा भेटून बोलत जा, असल हयात जीवलग तर जरा भेटून बोलत जा, नाही जास्त काही थोडं कशी आहेस हेच विचारत जा, असल हयात जीवलग तर जरा भेटून बोलत जा, नाही जास्त काही थोडं कशी आहेस हेच विचारत जा, कशी आहेस हेच विचारत जा. आणि एवढीच माफक अपेक्षा प्रत्येकाला असते, नाही का? की कुणीतरी आपल्याला विचारावं की तू कसा आहेस, तू कशी आहेस. नाहीतर या दररोजच्या धावपळीच्या जगण्यामध्ये आपण स्वतःला अगदी गुरफटून घेतलंय. ना आपण जगतो ना दुसऱ्याला जगू देतो. छोट्या छोट्या गोष्टीवरून होणारे मतभेद, क्लेश, भांडण, तंटे यामध्ये आपण एवढं डुबून गेलोय की आपण ना स्वतःची विचारपूस करतो ना इतरांची विचारपूस करतो. आणि जेव्हा माणसं दूर जातात तेव्हा आपण त्यांच्या आठवणींमध्ये झुरतो. खूप सुंदर अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौरसिका तुपे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौरसिका तुपे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय बोल ना या शीर्षकाखाली की कशी आहेस विचारून लगेच का थांबतोस, कशी आहेस विचारून लगेच का थांबतोस, जुनी ओळख आपली तरी का घाबरतोस. वा, जुनी ओळख आपली तरी का घाबरतोस, बोल ना सख्या जरा अजून पुढे काही, बोल ना सख्या जरा अजून पुढे काही, जे इतक्या वर्षात कधी ऐकले नाही, जे इतक्या वर्षात कधी ऐकले नाही, जे इतक्या वर्षात कधी ऐकले नाही, बोल ना. वाह वाह, तर कशी आहेस एवढंच तू बोलतो, ओळख जुनी आहे तरी घाबरतोस, पुढचं बोल, इतक्या वर्षात कधी ऐकलं नाही ते बोल, कान आतुरलेले आहेत. खूप अप्रतिम सुंदर असे ही रचना होती. अबोल प्रेमाची व्याख्या सांगणारी मॅडमची ही सुंदर रचना. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये सौ मंजुषा सचिन गळतगे मॅडम लिहित आहेत साजनी तालुका हातकलंगडे जिल्हा कोल्हापूर येथून. सौ मंजुषा सचिन गळतगे राहणार साजनी तालुका हातकलंगडे जिल्हा कोल्हापूर येथून मॅडमनी लिहिलंय. मॅडमनी त्यांच्या अप्रतिम अशा रचनेमध्ये लिहिलंय की रुसवा अबोला राग द्वेष मनातली आडी थोडी तोडशील का, रुसवा अबोला राग द्वेष मनातली आडी थोडी तोडशील का, नको मला सोननान राणीचा थाट, नको मला सोननान राणीचा थाट, तू कशी आहेस बस इतकंच विचारशील का, तू कशी आहेस बस इतकंच विचारशील का, प्रेम आदर आपुलकीचं बहरत नात, प्रेम आदर आपुलकीनच बहरत नात, विश्वासाच्या फांदीवर ते विसावा घेत, प्रेम आदर आपुलकीनच बहरत नात, विश्वासाच्या फांदीवर ते विसावा घेत, मनातलं गुज तुझ्या सांगशील का, तू कशी आहेस बस इतकंच विचारशील का, तू कशी आहेस बस इतकंच विचारशील का. वाह, तर रुसवा अबोला राग द्वेष मनातली आडी थोडी तोडशील का, आणि मला काही नको तू कशी आहेस हे विचारशील का, एवढं विचारशील का, अशी माफक अपेक्षा करणारी खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन असलेली मॅडमची ही रचना होती. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. कशी आहेस तू या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की कशी आहेस तू, प्रश्न हा ठरलेला भेट होता, कशी आहेस तू, प्रश्न हा ठरलेला भेट होता, कधी प्रश्नात असते आत्मीयता तर कधी केवळ असते औपचारिकता, कधी प्रश्नात असते आत्मीयता तर कधी केवळ असते औपचारिकता, उत्तर द्यावे प्रश्नाला हसून, वाह, उत्तर द्यावे प्रश्नाला हसून मजेत मी असेल जरी नाराज मन, उत्तर द्यावे प्रश्नाला हसून मजेत मी असेल जरी नाराज मन, आणि आपणच करावा प्रतिप्रश्न, आणि आपणच करावा प्रतिप्रश्न, तू कशी आहेस, तू कशी आहेस, वाह वाह। तर जेव्हा एकमेकांना एकमेक भेटतात तेव्हा हमखास हा प्रश्न विचारतात की तू कसा आहेस, तू कशी आहेस। त्यामध्ये कधी आत्मीयता असते तर कधी औपचारिकता असते, परंतु प्रत्येकाला मी मजेत आहे असं सांगावं, आपलं दुःख इतरांना सांगू नये असा सुंदर असा संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून। सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिले आठवण शीर्षकाखाली की कशी आहेस सखी तू रूप तुझे मम हृदयात, कशी आहेस सखी तू रूप तुझे मम हृदयात, क्षणाक्षणाची आठवण स्वर झंकारती मनात, क्षणाक्षणाची आठवण स्वर झंकारती मनात। वाह, तर सखीची आठवण जिचं रूप आपल्या हृदयामध्ये असतं आणि प्रत्येक क्षणाक्षणाची जी आठवण आहे ती मनामध्ये झंकारत असते, अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून। सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत कशी आहेस ग आई या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की नसतेच तरी हाताशी आहेस, नसतेस तरी हाताशी आहेस, कधी लाडाने कधी रागावून, प्रार्थनेत शपतेत सदा राहतेस, सांगायचं राहून गेलं बरंच काही अजून। वा, नसतेस तरी हाताशी आहेस, कधी लाडाने कधी रागवून, प्रार्थनेत शपतेत सदा राहतेस, सांगायचं राहून गेलं बरंच काही अजून। कशी आहेस ग हेच विचारते, तू जवळ असून पण नाही कळली, तू जवळ असून पण नाही कळली, डोळे मिटता तूच मज भेटते, तुझ्या असण्याची सवय झाली, तुझ्या असण्याची सवय झाली। वाह, तर आई कशी आहेस ग हेच विचारते, तू जवळ असून पण नाही कळली, डोळे मिटता तूच मज भेटते, तुझ्या असण्याची सवय झाली। आणि आईच्या असण्याची झालेली सवय मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये। भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर, आनंदी रहा, आनंद लुटा।

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की जोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांनी पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलंय। सदानंद राजूबाई सीताराम पाटील सर लिहिते पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून। कशी आहेस या शीर्षकाखाली की खूप वर्षानंतर भेटलीस परवा, सहजच विचारलं उपचार म्हणून। कशी आहेस? खूप वर्षानंतर भेटलीस परवा, सहजच विचारलं उपचार म्हणून। कशी आहेस? तू माझ्या डोळ्यात डोळे खुपसून म्हणालीस बरीच तर आहे। तू माझ्या डोळ्यात डोळे खुपसून म्हणालीस बरीच तर आहे। तुझ्या शब्दामधून वाहणार दुःख मला लगेचच कळलं होतं। तुझ्या शब्दामधून वाहणार दुःख मला लगेचच कळलं होतं। खरं म्हणजे तूच निघून गेली होतीस, खरं म्हणजे तूच निघून गेली होतीस माझं प्रेम झिडकारून। खरं म्हणजे तूच निघून गेली होतीस माझं प्रेम झिडकारून। अजूनही तू विसरली नाहीस मला, अजूनही तू विसरली नाहीस मला, आणि मीही कुठं विसरलोय ग सखे तुला, आणि मीही कुठं विसरलोय ग सखे तुला। वाह वाह, कशी आहेस या शब्दाच्या अनुषंगाने सरांनी खूप अप्रतिम आणि सुंदर अशा आठवणी शब्दबद्ध केलेल्या आहेत। या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये वसुधा वैभव नाईक मॅडम लिहित आहेत पुणे येथून। वसुधा वैभव नाईक मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय कसा आहेस या शीर्षकाखाली की कसा आहेस तू सखा माझा सतत, कसा आहेस तू सखा माझा विचार सतत डोक्यात तुझा, कसा आहेस तू सखा माझा विचार सतत डोक्यात तुझा, कायम तुझी तब्येत खालावते, कायम तुझी तब्येत खालावते, सदा तुला मीच सावरते, सदा तुला मीच सावरते, जीवन एकदाच दिले देवाने, जीवन एकदाच दिले देवाने, स्वीकार कर त्याचा प्रेमाने। वाह, जीवन एकदाच दिले देवाने, स्वीकार कर त्याचा प्रेमाने, काळजी घे स्वतःच्या तब्येतीची, कदर कर जरा माझ्या प्रीतीची, कदर कर जरा माझ्या प्रीतीची। तर अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते की जीवन एकदाच दिले देवाने, स्वीकार कर त्याचा प्रेमाने, आणि आनंदाने जगलं पाहिजे, जे आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे, याबद्दलचे भाव या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा इथून। मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा इथून लिहिले आठवात तुझ्या या शीर्षकाखाली की कशी आहेस प्रश्न निरुत्तर, कशी आहेस प्रश्न निरुत्तर नैनात तिच्या अश्रुत उत्तर। वाह, कशी आहेस प्रश्न निरुत्तर नैनात तिच्या अश्रुत उत्तर, काय करतेस तव आठवात, काय करतेस तव आठवात, स्मृतिगंध कुपीत असते दिनरात, स्मृतिगंध कुपीत असते दिनरात। तर कशी आहेस या प्रश्नाचं, प्रश्नानं होणारं निरुत्तरपण आणि नयनामध्ये असलेल्या अश्रूंमधलं उत्तर मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये स्वप्नसुंदरी या शीर्षकाखाली नागनाथ पाटलोबा बडे सरांनी लिहिलंय अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। नागनाथ पाटलोबा बडे सर लिहित आहेत चोपनवाडीकर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। सरांनी लिहिलंय स्वप्नसुंदरी या शीर्षकाखाली की तुझ्या प्रेमाची आठवण सदाच येते, आठवण येता मला भूतकाळात नेते। वा, तुझ्या प्रेमाची आठवण सदाच येते, आठवण येता मला भूतकाळात नेते, किती प्रेम काय ते दिवस मजेत होते, किती प्रेम काय ते दिवस मजेत होते, आजही आठवणी रूपाने तू समोर दिसते, आजही आठवणी रूपाने तू समोर दिसते, तू तुझ्या संसारी आणि मी माझ्या संसारी, परी रोज एकदा तरी आठवण येते समोरी, तू तुझ्या संसारी आणि मी माझ्या संसारी, परी रोज एकदा तरी आठवण येते समोरी, आठवण येता बुद्धी होते कावरी बावरी, आठवण येता बुद्धी होते कावरी बावरी, सांग कशी आहेस तू माझे स्वप्नसुंदरी, सांग कशी आहेस तू माझे स्वप्नसुंदरी, माझे स्वप्नसुंदरी। वाह, तर तुझ्या प्रेमाची आठवण आल्यानंतर मी भूतकाळामध्ये जाऊन रमतो, त्या प्रेमाच्या आठवणींना उजाळा देतो, असं शब्दांकन करून सरांनी तू कशी आहेस स्वप्नसुंदरी असे प्रश्नसुद्धा विचारलेले आहेत। आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये स्फूर्ती देवता कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिले, स्फूर्ती देवता कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिले की वाट पाहत होतो, वाट पाहत होतो एका तरुतली मी सजनीची, वाट पाहत होतो एका तरुतली मी सजनीची, भेटणार होती मला ती 2 वर्षांनी एकदाची, भेटणार होती मला ती 2 वर्षांनी एकदाची, येईल का ती ठरल्याप्रमाणे वेळेवर या तरुतली, येईल का ती ठरल्याप्रमाणे वेळेवर या तरुतली, तगमग होई मनाची असे ज्योत ती नयनातली, तगमग होई मनाची असे ज्योत ती नयनातली, अधीर मन बनले फुलपा करू, अधीर मन बनले फुलपा करू, उडते अंबरात स्फूर्ती असे ती माझी, सर्व माझ्या या कामात, वा ओढ तिची मजला लागली राहते सदा मनात, ओढ तिची मजला लागली राहते सदा मनात, असेल का ती नेहमीची हसरी आनंदी मजेत, असेल का ती नेहमीची हसरी आनंदी मजेत, हसरी आनंदी मजेत, तर एका तरुतली मी सजनीला भेटणार होतो, वाट पाहणार होतो, आणि 2 वर्षानंतर ती ठरल्याप्रमाणे येईल का, असा मनामध्ये प्रश्न होता. खूप अप्रतिम सुंदर अशा आठवणी सरांनी शब्दबद्ध केलेल्या आहेत. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ मनीषा पटवर्धन मॅडम लिहित आहेत गोळप रत्नागिरी येथून. सौ मनीषा पटवर्धन मॅडम यांनी गोळप रत्नागिरी येथून लिहिलंय की समोर उभे राहून त्याने केली विचारपूस, समोर उभे राहून त्याने केली विचारपूस, मनातून मी तर झाले किती खुश, मनातून मी तर झाले किती खुश, आजकाल संपलंय सारं बोलणं चालणं, आजकाल संपलंय सारं बोलणं चालणं, आता फक्त मोबाईलवर पटकन चॅटिंग करणं, आता फक्त मोबाईलवर पटकन चॅटिंग करणं, तर समोर होऊन त्यानं नुसती विचारपूस केली तर मनातून मी खूप खुश झाले. या अनुषंगाने खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सर लिहित आहेत पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय, कशी आहेस ग आई सांग गंध तुझा अजून साठलाय, कशी आहेस ग आई सांग गंध तुझा अजून साठलाय, मन तुझ्याच आठवणी उब तुझी स्वप्नात लपलाय, मन तुझ्याच आठवणी उब तुझी स्वप्नात लपलाय, श्वासात तुझी ओल अजूनी पाय धरिताच ओळखत होती, श्वासात तुझी ओल अजूनी पाय धरिताच ओळखत होती, दूर गेलीस का सदा जवळी माझी नजरच तुला साद देती, माझी नजरच तुला साथ देती. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या सुद्धा रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या एका रचनेकडे आपण वळूया ज्यामध्ये अनुपमा भट मॅडम लिहित आहेत बालेवाडी पुणे येथून. अनुपमा भट मॅडम यांनी बालेवाडी पुणे येथून लिहिलंय की तू कसा आहेस तुला विचारू कसे, तू कसा आहेस तुला विचारू कसे, मीच दुखावले तुला हृदय पडती घाव असे, वा मीच दुखावले तुला हृदय पडती घाव असे, माय पित्याचे शब्द राखणे तडपडतो माझा जीव जसा, माय पित्याचे शब्द राखणे तडपडतो माझा जीव जसा, जणू पाण्याबाहेर असे क्षणभर जरी मीन मत जसा, जणू पाण्याबाहेर असे क्षणभर जरी मीन जसा, मीन जसा, वा तर मी तुला दुखावले आणि आता मीच तुला कसं विचारू की तू कसा आहेस, माझा जीव सुद्धा तडपडतोय त्या पाण्याबाहेरच्या माशासारखा. खूप अप्रतिम सुंदर भाव होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये प्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय की कशी आहेस तू स्वतःमध्येच गुंतणारी शब्दांची ओंजळ काव्यातून रीती करणारी, कशी आहेस तू स्वतःमध्येच गुंतणारी शब्दांची ओंजळ काव्यातून रीती करणारी, गुंतलेल्या मनाशी रोज संवाद साधणारी, गुंतलेल्या मनाशी रोज संवाद साधणारी, दोन्ही हात उंचावून आभाळ कवेत घेणारी, आभाळ कवेत घेणारी. आणि श्रोते हो आपण आजच्या या शो मध्ये इथेच थांबतोय, कारण आजचा शो आपण इथे थांबवतोय. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुमच्या आवडीचा शो म्हणजेच हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो. मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईन पुढच्या रविवारी याच विषयासह, म्हणजे कशी आहेस तू किंवा कसा आहेस तू. आणि तुम्ही आनंदी रहा, आनंद लुटा, आणि मला म्हणजे आर्जे कैलासला आजच्या शो पुरती रजा द्या.

0: पुराने स्तंभ जी का बहुत बहुत धन्यवाद। चलिए अब अपने एक्सपर्ट जी से जानते हैं डॉक्टर आनंदी जोशी की कुछ अन्य विशेष बातें।
1: मी भक्ति बर्वे गेली 25 वर्ष शाळांमधून नैतिक मूल्य शिक्षणाचे धडे देण्याचं एक काम म्हणा किंवा एक सेवा म्हणा अतिशय आवडीने करत आहे। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, अर्थात जिथे नारीची पूजा होते सन्मान होतो तिथेच देवता वास करतात। अशी ही नारी जी आकाशाची धगधगती सौदामिनी पण असते तर कधी ओलावून बरसणारी श्रावणी पण असते। अशीच एक नारी 150 वर्षापूर्वी या पुण्यनगरीत होऊन गेली। तिचं नाव आनंदी जोशी। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी विवाह होऊन आनंदी गोपाळ बनली। 14व्या वर्षी तिला मातृत्व प्राप्त झालं, परंतु अपुऱ्या सुविधांमुळे जेव्हा तिचं बाळ दगावलं तेव्हा या दुःखद घटनेने तिच्यातील सुप्त अशी अग्निशिखा नव्याने तेजाळली आणि गोपाळरावांनी आपल्या पत्नीतला हाच गुण अचूक टिपला व ज्या काळी उंबरठ्याचं माप ओलांडून आत गेल्यावर स्त्रीने उंबरठ्या बाहेर डोकावून पाहणेही मुश्किल, त्या काळात आनंदी निघाली साता समुद्रापार। आनंदीने न्यूयॉर्कमध्ये कार्पेंटर कुटुंबियांकडे राहून स्वदेश, स्वभाषा, स्वत्व आणि भारतीय संस्कृती या सर्वांचा ठसा अमेरिकेतील लोकांवर उमटवला। घरी दारी सगळीकडे प्रचंड विरोध आणि टीका टिप्पणी हे सर्व काही पत्करून वयाच्या 19व्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया मध्ये प्रवेश घेतलेली ही युवती MD पदवी संपादन करून भारतातील पहिली महिला डॉक्टर बनली। त्यांच्या प्रबंधाचा विषय होता हिंदू आर्य लोक।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार मित्रांनो, तर मंडळी आजचा आपला विषय आहे वारली। वारली चित्रकला ही चित्रकला महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे। तर आपण या चित्रकलेबद्दल आणि चित्रकार जे आहेत वारली लोक, वारली समाज, ह्या समाजाबद्दल आज आपण जाणून घेऊया। तर रसिक हो, वारली ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात आहे। मुख्यत्वे ठाणे जिल्ह्यात या जमातीचे वास्तव्य दिसून येते। वारली चित्रकला हे वारली समाजाचे वैशिष्ट्य आहे। यांचे निवासस्थान म्हणजेच वारली लोक कुठे राहतात हे आपण बघूया। वारल्यांची मुख्य वस्ती मुख्यत्वे महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांत, तसेच दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात असून महाराष्ट्र राज्याच्या ठाणे व नाशिक जिल्ह्यांत यांची वस्ती अधिक प्रमाणात आढळते। आणि मित्र हो, पालघर जिल्ह्यात देखील वारली लोक राहतात। आता आपण बघूया वारली नावाची व्युत्पत्ती कुठून झालेली आहे। वारली या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल विद्वानांत मतैक्य नाही आणि तत्संबंधी अनेक कथा, दंतकथा व वदंता प्रसूत झालेल्या आहेत। प्राचीन साहित्यातही या जमातीचे भिन्न नावांनी उल्लेख आढळतात। कात्यायनाने वार्तिकात निषाद, व्यास व वरुड या तीन अनार्य जमातींचा उल्लेख केलेला आहे। त्यापैकी वरुड म्हणजे वारली होत असे वी का राजवाडे यांनी महिकावतीच्या बखरीत म्हटलेले आहे। वरुड शब्दावरून वरुडाई, वारुली, वारली अशी त्यांची उत्पत्ती झालेली आहे। डॉक्टर विल्सन यांच्या मते दक्षिणेतील सात कोकणांपैकी वरलाट ह्या कोकणात राहणारे ते वारली अशी ह्या शब्दाची उत्पत्ती आहे। आर ई एन्थ्रोवेन व लॅथॅम हे वारली ही भिल्लांचीच एक पोटजात असल्याचे नमूद करतात। तर मित्रांनो, कशी वाटतेय तुम्हाला ही माहिती, जरूर कळवा। आता आपण इथे एक छोटीशी विश्रांती घेऊया। मी आता गीत लावणार आहे, आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखर।

नमस्कार मित्रांनो, तर रसिक हो, आज आपला विषय आहे वारली चित्रकला। वारली चित्रकलेबद्दल आज आपण माहिती घेत आहोत। यात आपण आतापर्यंत बघितलं की वारली समाज कोण आहे, तो कुठे राहतो, त्यांचं निवासस्थान आपण बघितलंय। वारली या नावाची उत्पत्ती कुठून झालेली आहे, म्हणजेच ते उत्पन्न कुठून झालेलं आहे नाव, याचा इतिहास देखील बघितला। आता आपण वळूया पुढच्या टप्प्याकडे। वारली चित्रशैलीचे स्वरूप काय असते? तर मित्रांनो, ह्या चित्रामध्ये वर्तुळ, त्रिकोण, चौरस अशा भौमितिक आकृत्यांचा प्रामुख्याने वापर करतात। ही अत्यंत प्राथमिक भित्तीचित्रे, म्हणजेच भिंतीवर काढलेली चित्रे बरं का, अतिशय मूलभूत समजली जातात। या चित्रांचा मध्यवर्ती भाग विशेष करून शिकार, मासेमारी आणि शेती उत्सव आणि नृत्ये, झाडे आणि प्राणी, देवी देवता, घर, धान्याचे कोठार, पशु पक्षी, विविध दैनंदिन कामे करणारी स्त्री पुरुष, बैलगाडी अशा दैनंदिन जीवनाशी संबंधित दृश्यांचा यात समावेश असतो। ही विधी चित्रे बहुधा झोपड्यांमध्ये आढळतात। भिंत तयार करण्यासाठी झाडाच्या फांद्या, माती आणि शेण यांचे मिश्रण वापरतात आणि त्यानंतर त्यावर गेरूने सारवतात। श्रोते हो, लाल गेरूने सारवलेल्या ह्या भिंती हीच वारली लोकांची चित्रांची पार्श्वभूमी असते बरं का। वारली चित्रकलेत फक्त पांढरा रंग वापरतात। यात प्रामुख्याने तांदुळाची पिठी आणि पाण्याचा वापर होतो आणि जे द्रावण तयार होते त्याला चिकटपणा येण्यासाठी त्यात झाडांवरील डिंक घालतात आणि कुंचला म्हणून दातांनी चावलेली बांबू

बांबूची लवचिक काडी वापरतात. कुंचला हा शब्द कळला ना रसिक हो? कुंचला म्हणजे ब्रश. भित्तिचित्रे फक्त विवाह सोहळ्यासारख्या विशेष प्रसंगीच काढले जातात. आपले काही प्रश्न असल्यास आम्ही त्याची उत्तरं नक्की देऊ. तर आता आपण बघूया तारपा नृत्य. जे मध्यभागी काढले जाते तारपा नृत्य हे खूप विशेष आणि विशिष्ट नृत्य आहे, त्याबद्दल आपण आता माहिती घेऊया. वारली आदिवासी जनजातीत हे पारंपरिक नृत्य करतात ज्याला तारपा नृत्य असे म्हटले जाते. ह्यात तारपा हे गारुडाच्या पुंगीसारखे असणारे वाद्य वाजवणारा वादक जेव्हा आपली लय बदलतो त्यावेळी या नृत्याची लय देखील बदलते, असे ह्या नृत्याचे स्वरूप आहे. दादरा आणि नगर हवेली प्रांतातील वारली आदिवासींमध्ये हे नृत्य विशेष प्रचलित आहे. तारपा हे वाद्य नारंदेव ह्या देवतेने वारली जनजातीला दिलेली आहे, अशी ह्या जनजातीत समजूत प्रचलित आहे. वाळलेल्या भोपळ्यापासून हे वाद्य तयार करतात. याचे सादरीकरण कसे केले जाते तर ऐका मित्रांनो. भाद्रपद वैद्य द्वादशीच्या आसपास तांदुळाचे नवीन पीक हाती यायला लागल्यानंतर हे नृत्य सामान्यपणे केले जाते. या नृत्याचा शेतीशी व सुगीच्या आनंदाशी संबंध मानला जातो. सामान्यत रात्रीच्या जेवणानंतर हे नृत्य केले जाते. ह्यामध्ये मध्यभागी तारपा वादक असून त्याच्या भोवती पुरुष वर्तुळात नाचतात. त्या वर्तुळाच्या बाहेर महिला एकमेकींच्या कमरेत हात घालून आणखी एक वर्तुळ तयार करतात आणि नाच करतात, असे ह्या तारपा नृत्याचे सादरीकरण असते. तर असे कहो, ह्या बरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

तर नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे वारली चित्रकला. तर वारली चित्रकलेबद्दल आज आपण विस्ताराने माहिती घेत आहोत. यात आतापर्यंत वारली समाज, त्यांचं निवासस्थान, वारली नाव हे इतिहासात, ह्या नावामागचा इतिहास काय आहे हे सर्व आपण जाणून घेतलेले आहे. तसेच आपण वारली चित्रशैलीचे स्वरूप काय असते आणि तारपा नृत्य कसे केले जाते, त्या नृत्यासाठी वापरण्यात येणारे ते साधन तारपा हे कसा तयार केलेला जातो ते सुद्धा आपण, तारपा वाद्याची सुद्धा माहिती आपण घेतलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण वळूया पुढच्या टप्प्याकडे, पुढच्या आणि शेवटच्या टप्प्याकडे, बरं का? कारण आता आपली माहिती पूर्ण झालेली आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे जगभरात प्रसिद्ध असलेल्या ह्या लोककलेला एवढं जगभर प्रसिद्ध कोणी केलेलं आहे. तर त्यामागचे नाव आहे जिव्या सोमा म्हशे, ह्या वारली चित्रकाराचे. ह्या चित्रकाराने सदर कला जगभरात पोचवली आहे. म्हशे यांना ह्या कलेसाठी भारत सरकारचा गौरव देखील प्राप्त झालेला आहे. त्यांच्याकडून ही कला शिकून अनेक नवनवीन वारली कलाकार आपल्या कलेचा हा उपयोग उदरभरणासाठी देखील करत आहेत. ह्यात ते प्रामुख्याने कपडे, पिशव्या, भिंती, फुलदाणी, घरे अशा विविध ठिकाणी वारली चित्रकला वापरत आहेत. वारली चित्रकला ही जगभरात काढली जाते. ह्या चित्रकलेचा प्रसार आणि प्रचार कुठे कुठे झालेला आहे आपल्या भारतात हे आपण आता बघूया. नवी दिल्ली येथील आनंदग्राम येथे वारली संस्कृतीचे संग्रहालय आहे, येथे वारली चित्रे आहेत. दुसरे, यशोधरा दालमिया यांच्या पुस्तकात ही चित्रकला वापरली गेलेली आहे. या चित्रांच्या प्रतिकृती आहेत. मूळ चित्रे असं म्हणतात की 2500 ते 3000 वर्षांपूर्वीची असावीत. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही वारली चित्रकलेबद्दलची माहिती? जरूर कळवा. आता आपण ऐकूया हे एक सदाबहार गीत. गीताचा उखडा आहे, नभ उतरू आलो अंग झिम्माड झालं.

आनंदाचे सुर पुण्याचा लाद आपण ऐकतायत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। आपणही मी प्रकाश वसंत फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास। या प्रवासात आपण स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा परिचय करून घेत आहोत। मागच्या भागात त्यांचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, टाटांना च्या योजनेबद्दल त्यांनी केलेलं प्रतिपादन आणि युवक कसा असावा याबद्दल मी मांडलं होतं। आज सर्वसामान्याच्या भारतीयांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी स्वामीजींनी दाखवलेला मार्ग, ते म्हणतात आपण सर्वांनाच लौकिक विद्या शिकवल्या पाहिजेत। मोठमोठ्या आदर्श, असंख्य आदर्श आपल्याकडे झालेले आहेत विविध क्षेत्रात, विज्ञान असो, राजकारण असो, समाजकारण असो, धर्मकारण असो, अर्थकारण असो। अगदी डॉक्टर मनमोहन सिंग सुद्धा एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ, अब्दुल कलाम लग्नाला वेळ नाही मिळाला इतकं राष्ट्रकार्यात झोकून दिलेलं व्यक्तिमत्व, आणि जे तंत्रज्ञान आपल्याला अमेरिका वगैरे द्यायला तयार नाही ते तंत्रज्ञान आपण आपल्या स्वबळावर विकसित केलं। कालही पुण्याची एक बातमी दाखवली गेलेली होती संगणकाच्या क्षेत्रातली। म्हणजे असे आदर्श आपण डोळ्यासमोर आणले पाहिजे आणि त्या मुलांवर ते बिंबवले पाहिजे। यासाठी सामान्य जनात ते कसं पसरायचं यासाठी पूर्वजांची पद्धत अमला आणा, लौकिक शिक्षण धर्माच्या माध्यमातून द्या। मला सांगायला अभिमान वाटतो, 3-3.5 वर्षाच्या कालखंडात पिंपरी चिंचवड थेरगाव या परिसरात अनेक संतजनांची कीर्तन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगी ऐकण्याचा प्रसंग आला। त्यातूनही ते तुम्हाला काय देतात संदेश, तुमच्या जागृती घडवण्याचा संदेश देतात, तुम्ही व्यसनमुक्त व्हावं म्हणून संदेश देतात, तुम्ही समानतेने वागावं म्हणून संदेश देतात। तर पुण्यासारखी आणि पुणे परिसरासारखी देहू आळंदी वास्तव्य लाभलेली इतकी उत्तम भूमी कुठे नाही। कर्मवाद ही मानवाच्या मुक्तीची चिरंतन अंत नसलेली घोषणा आहे आणि याचं प्रतिपादन स्वामीजी म्हणतात, कर्माने जर आपल्याला हीन दशा प्राप्त होते तर मग त्या कर्मानेच आपली दशा म्हणजे स्थिती सुधारण्याचं सामर्थ्यही आपल्याजवळ आहे। मी यासाठी एकच उदाहरण देईल, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, म्हणजे त्या सावता माळ्याला आपल्या माळ्यातच सगळं पंढरपूर दिसतंय आणि सगळा माळाच त्याचा विठ्ठलमय आहे, म्हणजे तो आपलं कर्मच करीत होता। आणि दुसरं उदाहरण भक्त पुंडलिकाचं आहे, आई वडिलांची सेवा चालू आहे, साक्षात विठू माऊली आलेली आहे, तो जवळची वीट घेतो आणि त्या वीट फेकतो आणि सांगतो, माऊली मी आई वडिलांची सेवा करतोय, क्षणभर विटेवर उभा. आजही विठू माऊली कमरेवर हात ठेवून उभी आहे, आपण पाहतो. यातला वाचार्थ लक्षात घ्या, प्रत्येकाने आपलं कर्म करीत राहावं आणि कर्म योग्य असेल तर फल काय मिळेल हे जाऊ द्या, पण तुम्हाला शांतता निश्चित मिळेल. माझी योजना कार्यान्वित करण्यासाठी मला दोन संस्था सुरू करायच्या आहेत, एक कोलकात्यास दुसरी मद्रासला. संत असो वा पापी असो, ज्ञानी असो वा निरक्षर असो, मद्रास म्हणजे आजचं चेन्नई, ब्राह्मण असो वा चांडाल असो, प्रत्येकाच्या जीवनात वेदांतातील आदर्श आणणे हे त्या संस्थेचं उद्दिष्ट असेल. आत्मा अमर आहे, अनंत आहे आणि तो शक्तिमान आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. गुरुग्रहवास ही एक अजून त्यांची कल्पना, म्हणजे त्या संस्थेत गुरुग्रहवास असेल, म्हणजे शिक्षक व्यक्तिगत संबंध असेल गुरुशी, परीक्षा घेणाऱ्या संस्था म्हणजे शिक्षण नव्हे. खरे शिक्षण काय आहे, म्हणजे नुसते शब्द घोकणे नव्हे, सर्व मानसिक शक्तीचा विकास जे करतं ते खरं शिक्षण. आणि धर्म हा तर शिक्षणाचा गाभा आहे. भारत आणि भारतातील धर्म यावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, मग पहा सामर्थ्यशाली बना, आशावादी बना. भारतात जन्म झाल्याबद्दल लाज वाटू देऊ नका, उलट त्याबद्दल स्वतःचा अभिमान बाळगा की अशा अत्यंत महान संस्कृती असलेल्या भूमीत माझा जन्म झालाय. एक लक्षात ठेवा, भारताने इतर देशापासून थोडेफार घेण्यासारखे जरी असले तरी जगाला देण्यासारखे इतर कोणत्याही देशाहून भारताजवळ हजारो पट अधिक आहे याची खात्री बाळगा. भारतीय मूल्यांची सर्वत्रच वेगाने घसरण होत आहे. राष्ट्रभक्ती, सेवा, त्याग, चारित्र्यता, शुचिता याच्याकडे दुर्लक्ष आपण करत आहोत. म्हणूनच आपण सत्यनिष्ठा कालबाह्य झाली. पैसा पैसा पैसा यालाच आपण प्राधान्य देतोय. त्यासाठी कोणताही व कसलाही विधिनिषेध न ठेवता आपण आपली वाटचाल करतोय. या विधिनिषेध शून्यतेतूनच प्रतिष्ठा मानणे हीच धारणा दृढ होत आहे, हेच आपलं दुर्दैव आहे. खरं तर सदाचारी सर्व मूल्याची पाठशाळा असणारे घरच निखळत चाललंय. अखेरची घरघर लागली आहे त्या घराला, नव्हे ते जवळजवळ नष्ट होत आलंय. वाणिज्य वृत्तीच्या हाती शिक्षण व्यवसाय नाही, शिक्षणाचा धंदा झालाय. म्हणूनच मठामठातील, आश्रमातील, देवालयातील गर्दी वाढतच आहे. त्याच्या पाठीशी खरं सांगायचं झालं तर भक्तीच्या पेक्षा भीतीच जास्त मनात आहे. म्हणून आपण देवाला साकडं घालतो. असुरक्षितता आहे, मानसिक अशांतता आहे. भक्ती उपासनेच्या साधनेऐवजी भक्ती उपासनाऐवजी ती साधनं त्याची बनत आहेत. म्हणून गंडा, दोरा, ताईत, अंगारा, धुपारा यांनाच महत्व यायला लागले. विशुद्ध प्रेमास माणूस पारखा झालेला आहे, कारण त्याची संवेदनशीलता श्रद्धा हरपलेली आहे. व्यक्तीपेक्षा वस्तू मोलाच्या ठरत आहेत. परिणामी आयुष्य सुखद, सुंदर, मनोहर न होता ते अस्वस्थ व उथळ बनत चाललंय. ईश्वरनिष्ठा ही सर्व धर्माची पायाभूत धारणा आहे. ती सर्वात प्रथम अंगी रुजवायला हवी. यासाठी स्वामीजींनी शिवरायाच्या कृतिशीलतेचा आदर्श समोर ठेवला. आपल्या आतील ईश्वर ओळखण्यासाठी प्रथम अन्य सर्वांच्या आतील ईश्वर ओळखा. आत्मनो मोक्षार्थम जगत हिताय च, आत्मनो मोक्षार्थम जगत हिताय च, हेच तर स्वामीजीच्या जीवनाचं ध्येयवाक्य होतं. त्यासाठीच तर स्वामीजींनी तुमच्या आमच्या अंतरंगात संवाद साधला. भय, भ्रम, भोग, भंपकपणा याचा प्रसार केला. बुद्धिवादी रहा, अभ्यासी रहा. च्यवनप्राश प्याल्याने शरीर सुदृढ होणार नाही. हा सगळा जाहिरातींचा खेळ आहे. आपण स्वतः सुदृढ व्हायला पाहिजे, आपण स्वतः विचाराने सशक्त व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच माझ्या मनात वारंवार विचार येतात की आजही आपल्याला हा विषय का घ्यावा असा वाटतो, की स्वामीजींचं स्मरण का. तर 39 वर्षाच्या आयुष्यात पहिली 18 वर्ष सोडली तर आर्थिक अनावस्था, वणवण, आप्तस्वकीयांनी फिरवलेली पाठ, इस्टेटीसाठी कराव्या लागलेल्या कोर्ट कचेऱ्या, प्रकृतीच्या लहान मोठ्या तक्रारी, जवळजवळ 39 प्रकारचे आजार, परदेश गमनात आलेले अडथळे, विरोधकांच्या कुटील कारवाया, अशा असंख्य अडचणींना, आपत्तींना संधी समजून त्यांना आव्हान मानून न खसता निर्धाराने त्या सर्वांशी सामना करून यशस्वी होऊन दैदिप्यमान यश मिळवले. म्हणूनही आजही 150 वर्षानंतर या महामानवाच्या महान कामगिरीची मुक्तकंठाने आपण महती गातो, तेव्हा आजही त्यांचे स्मरण आवश्यक आहे. त्यांचं दृष्टेपण कसं होतं बघा. जसं मी सावरकरांचं उदाहरण दिलं होतं मागे भागात, की 50 वर्ष कोर्टाने शिक्षा ठोठरल्यावर कोर्टाच्या पिंजऱ्यातच स्वातंत्र्यवीर सावरकर कडाडले. 50 वर्ष, तोपर्यंत तुमचं राज्य तरी टिकणार आहेत का इथे? आणि खरंच तसं झालं आणि 1947 भारत स्वतंत्र झाला. अशी असते महान माणसांची दूरदृष्टी. यांची सुद्धा दृष्टीपण काय बघा. जगात श्रमिकांचं राज्य येणार आणि कामगारांची शोषणातनं मुक्तता होणार हे भाकीत स्वामीजींनी केलं होतं. आणि रशियन राज्यक्रांती मी शिकवलेली आहे. रशियन राज्यक्रांतीचा मूलमंत्रच मुळी आहे कामगारांची, कामगारांच्या दास्यातनं मुक्तता करूया. आणि या महामंत्राचा घोष करत रशियातली झुलमी जहारशाही विरुद्धचा लढा रशियन क्रांतिकारकांनी यशस्वीरित्या घडवून आणला आणि कामगारांचं, कामगारांसाठीचं राज्य प्रस्थापित झालं. ही दूरदृष्टी स्वामीजींजवळ होती. स्वामीजी आपल्याला खूप जवळचे, आपल्यातले वाटतात. म्हणूनच त्यांचे वारंवार स्मरण करावे, त्यातून प्रेरणा घ्यावी, त्या प्रेरणेतून मरगळ झटकून टाकावी, नव्या जोमाने त्यांनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल करावी. त्यांना जे जे सांगायचे होते ते त्यांनी कोणाची भीडभाड न ठेवता सांगितले. ते सदैव आग्रहीरित्या म्हणत, धर्माच्या गोष्टी इथं सांगायच्या असतील तर सर्वप्रथम या देशातील लोकांच्या पोटपाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल, असं सांगणारा, आग्रह धरणारा एकमेव विवेकानंदच होय. धर्मांतर न करता कुठल्याही पंथाचा, संप्रदायाचा माणूस वेदांती होऊ शकतो, अशी वेदवाणी उच्चारणारा आगळा वेगळा विवेकानंदच निघाला. पूर्वीचे देव आता जुने झाले आहेत. आता आपल्याला नवा देव, नवा वेद, नवा धर्म आचरून त्याच्यातून नव भारत निर्माण करायचा आहे, हे धाडसपणाने प्रतिपादन करणारा विवेकानंद एकच निघाला. परकीयांच्या छळामुळे देशोधडीला लागलेल्या कोणत्याही जातीच्या, कोणत्याही धर्माच्या निरश्रितांच्या ना ज्या धर्माने आश्रय दिला त्या धर्मात मी जन्माला आलेलो आहे, असं अभिमानाने सांगणारा एकमेव विवेकानंदच निघाला. या खंडप्राय देशातील प्रचंड दारिद्र्य, अंधश्रद्धावाद, परंपरावाद यावर मात करणे हे अवघड आहे, पण अशक्य मात्र निश्चितच नाही, असा विश्वास स्वतःच्या उक्तीनेच नव्हे तर कृतीने देणारा पहिला आधुनिक तत्वज्ञ विवेकानंदच होय. कारण स्वतःच्या मोक्षाऐवजी संपूर्ण मानवजातीचा विकास, विकास, विकास हेच त्यांचं ध्येय होत. पुन्हा एकदा जगाचं विश्वगुरुपद भारतानेच भूषवावं, नव्हे भारतच भूषवणार, हा स्वामी विवेकानंदांचा दृढ विश्वास होता. त्यासाठी समाजमन, त्यातूनच समाजशक्ती संघटित व जागृत करायची, या जवळकीच्या विविध कारणातून हे महान प्रेरणादायी व्यक्तिमत्व स्मरणीय आणि वारंवार वाटते. ते यासाठीच युवकांसाठी ते आवाहन करतात तमोगुणाच्या त्यागाचं. असंख्य दुष्ट प्रवृत्तीची वाढ, अनावर बेबंद लालसा, सत्तेचा हव्यास, अंधश्रद्धा, मूर्ख भाबड्या खोळचट समजुती, शूद्र मनोवृत्ती, द्वेष, मत्सर, कलप्रियता इत्यादीचा उगम तमोगुणातून होतो। म्हणून या तमोगुणाचा त्याग करा आणि आपल्या साऱ्या प्राणशक्ती एकवटून भविष्यातील वैभवशाली, बलशाली, विज्ञानशाली भारताच्या निर्मितीची साध विश्वासाने तरुणाईला घालणारा आणि त्यासाठी सर्वस्वाने प्रतिज्ञाबद्ध होण्याची प्रेरणा धरणारा एकमेव अद्वितीय महामानव म्हणजे स्वामी विवेकानंद होत। असं तरुणाईला आवाहन करणारा, तरुणाईला सद्यस्थितीचं दर्शन घडवणारा, तरुणाईला आपलं उद्दिष्ट काय आहे हे स्पष्ट सांगणारा युवा प्रेमी स्वामी विवेकानंद आपण पाहत आहोत। आणि म्हणूनच भारत सरकारने त्यांच्या जन्मदिनी युवक दिन सर्व भारतात साजरा होतो, त्याच्यापासून आपण प्रेरणा घेऊया, त्याच्यापासून आपण एक संकल्प करूया की खरोखर आम्ही सर्व तरुण नव्हे तर बालापासून थोरापर्यंत सर्वच गौरवशाली भारताच्या निर्मितीसाठी सिद्ध होऊया, तयार होऊया। हीच खऱ्या अर्थाने त्यांना गौरवांकित शब्दांजली ठरेल याबद्दल मला मुळीच शंका नाही। आपण माझं रोज ऐकत आहात, काही चुकत असेल तर सांभाळून घ्या। कोणाच्याही वर टीका करण्याचा माझा अधिकार नाही, माझी पात्रता देखील नाही। विवेकानंदांना जे जे अभिप्रेत होतं, त्यांना ज्या ज्या समस्यांना तोंड द्यावा लागल्या, त्या समस्या त्यांनी अडचणी न मानता त्याच्यातून त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने वाट काढली हे आपण आजपर्यंत पाहिले आलेलो आहोत। आणि नुसत्या स्वामीजींच्या वाङ्मयाच्या वाचनाने काय काय परिणाम होतात हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत। आणि त्याच वेळेला स्वामीजींचं स्मरण का हे पुन्हा एकदा पाहणार आहोत। आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। नमस्कार।

0: मित्रांशिवाय आयुष्यापूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: मत दुआ दे कि मैं बद्दुआ हूँ, नहीं तेरे काबिल कि मैं बेवफा हूँ.